आऊजळे मोहन या नारीहेले डॉक्टर आनंदीबाई जोशी से मध्य केवळ महाराष्ट्र नव्हे भारत तर प्रथम महिला डॉक्टर रूपे परिचिता. 31 मार्च 1865 रे अति गरीब ब्राह्मण घरे तांक जन्म हेला. तांक नाद या गला जमुना. तांक आर्थिक परिस्थिती अति दयनीय थिला. तेणु तांक बाल्यकाळ अति कष्टरे बीती थिला. मात्र 9 बरस वयसरे तांकर विवाह तांकठू कोडिये बरस बड ओ पोस्ट ऑफिस रे काम करूथिबा विपत्नीक गोपाळ जोशींक सह हेला. आधुनिक विचारधारार गोपाळराव कोणसी एक विधवा सह पुनर्विवाह करिवाकु चाहूथिले. बाहाघर परे जमुना पाठ पढ़ीव एही सर्तरे एही विवाह लागी राजी हेले. विवाह परे तांक ना रखा गला आनंदी ओ से हेले आनंदी गोपाळ जोशी. पिला दिनरे पाठ पढ़ीवा लागी तांकर विशेष आग्रह नथिला. किंतु स्वामींक डररे पाठ पढ़ीवा आरंभ कले. तांक सासू से पाठ न पढ़ुवेली चाहूथले. सबु वेळे रागी की तांकू कामरे लगाउथिले. दिने तांक कथा न मानिवारु चुलीरे जळुथिबा निया खुंटारे से आनंदीकू पिटीथिले. मार ए भळी व्यवहार तांक स्वामींकू दुःख देइथिला. सेथिपई से अलीबागकू बदळी हेई चाली गले. सेठारे आनंदीक शिक्षारे प्रगति हेला. मराठी भाषा सह से संस्कृत भी पढ़िले. से बेठू ए दुहिंक मध्यरे पति पत्नी अपेक्षा गुरु शिष्यर संपर्क अधिक दृढ़ हेला. जेउ काळरे महिला मानंकू चप्पल पिंधिवाकू मनाथला से काळरे गोपाळगार आनंदीबाईंकू समुद्र कूळरे जोता पिंधई बुलेवाकू नेई जाउथले.